तुम्ही ऐकून असात रेडिओ सारंग 107.8 FM रंग रंगाळचिनी आयतराच्या या विशेष कार्यक्रमांक तुमका मोगाचं स्वागत. आयसो संदेश दितात मानादिक बाप राहुल डेक्स्टर डिसोझा.

ना भूषण जल बाई जाई तीन तीन मोदा नंतर लिखलेले असतात आणि त्या त्या पुरांपैकी आणि एक पद असतात चिंतेच्या मन मी सांगते अंग सर चिंता सगळ्या आपल्या समोर कणकारण धरता शरीर देवेत त्यांच्या नेकारण एकाच स्किनांचे संपूर्णता त्या त्या देखून म्हणतात की ते

0: संजनी वाव वाव
1: वावर वय
0: वय तर आमकां काल उरता येवन पळय आमी काल ताज्या गजरी गेल्ले न्ही
1: गुणयन काय बरोवन हाडला काजुराचे बियो मात
0: आमकां खाली कोरोज कळ्ळें आमचे एक देन एक ते लोक पळयता कशी पळयता म्हणल्यार आमी हांगा दोनशे आसले घालपाक चडूच जाण आमच्या कोंबड्याचे सक्कर तशेंच ते दिल्ले काल गिफ्ट मात्र कोणी हातूक लावून काय दिल्ले शॉल नाल्यार एक आले म्हणजे चॉकलेटांगी एक पिस्तागी बदाम गी तेत आमकां सोडल्यार आमी तांत उरयल्ले म्हणलें काय ना म्हणून चिंता
1: ड्राय फ्रुट्स
0: हाडचे गिफ्ट दिले आमचे सयरी आसले मस्त म्हाका इल्लें मेळ्ळा दुबय तांणी आमचो एक नॉर्मान म्हणून आसा म्हज्या भयण सोबत तो आमकां मस्त हेल्प करता आनी मस्त गिफ्ट
1: पूण न्ही ते एक मोगान दिवचे पूण लोकांचे जिबेक हाडना म्हणटात आनी कोणाच्या जिबेक हाडिना ते
0: आनी
1: उलोवचे कशे उलोवेत न्हे ते एक इसारो म्हाका आनीक एक काल हांगे म्हळ्यार तुजे कडेन जायत्या रितीन तुवें एक अभिनय केल्ले आसा डॉन बॉस्कोची वेदी तुजी मोगाची
0: आनी
1: तुज्या नाटकाच्या जिविताक तुज्या कोकणाच्या जिविताक डॉन बॉस्को वेदीचो संगत कसो आसा
0: खंडीत आमच्या हरेकी कलाकार सदारण हरेकी म्हणजे एकटो सण नसतना म्हणून सांगेत कळलें डॉन बॉस्कोच्या स्टेजीक सण नातलो मनीस खंडीत जावन तो आंतरराष्ट्रीय जाऊन ते काही एक्टिंग करून साधन बारीक उणे म्हणून सांगेत ती आमची एक पवित्री वेदी कळलें त्या वेदीक आम्ही कदाळे नमस्कार करता आता आम्ही मात कोंकणीचे मात न्ही तुळून ती तशेंच तुळूचे वेदी ह्या पळयत आनी हांव मस्त कडेन तुळू नाटक येताना तांणी पयिल्ले त्या वेदीक पुजा करची ती म्हाका बारीक विशेष दिसता आमी करना
1: कोंकणीचे
0: आमी करना पूण तुळू जे अभिमानी आहात पळय ते पयिल्ले वचून डॉन बॉस्कोच्या स्टेजीक वचून एक जलो घालना ताका मान करतात
1: आनी वणो घालना
0: वणो घालना ते बारीक विशेष ती एक वेदी आमची
1: पवित्री आणि तुका त्या वेदी जायते शिकोंक मेळ्ळा म्हणटा
0: खंडीत खंडीत
1: तुझे कडेन आनीक जायते उलोवंक आसा पण आनी एक तुझं एक पोखण हांगासर आसा ते जावन आसा पप्पा जोक सांग आणि तू जोक सांग म्हणून सरताय पुता कडेन की कामागारा कडेन वय कोलो जोक सांग म्हणलो मतलब कसो पळया आम्ही आयफोनी वय हांगासर शॉन आणि तुमचं
0: परत हॅलो हॅलो पोत्तून काल साहेब कितले पडे फोन करचे तुवें हांवें दिता म्हणले साहेब तुका वय कितले तिसरे पडी कॉल करचे तुवें म्हाका हांवें दिता म्हणले न वय हांवें खान गेले म्हाका दिगूच तू न्हय हांव दिता दिता काले पुलीस कंप्लेंट करताय तर दिन काल करताय ते घर वाय गे म्हणटा वाय गे आम्ही दिता म्हणल्यार दिना तू सकाळी तर तीन पटी तुझो मांडो केलो मांडो उडून जाऊन दिलो चिरी चिरी पिरी पिरी आता काल करता हे काय द्या सोना ये सोना
2: ये आपयल्या बरी जाल्या तेणी
0: आपयल्या बरी न्ही हांवें आपयल्यान ते
2: किदें
0: अरे तूं आपयचो दार चारली चापली बरी दिसता ते हांव आसता तुका हांवें चारली चापली म्हणा भितर घे चारली
2: म्हणा म्हणना तेणी
0: काय न्हय अरे सोन चारली म्हणजे मांडो आपलो आज हिरार जावन गेलो रे हिरार जावन गेलो तीन पटी कॉल आयली म्हाका कळ्ळें म्हाका आपलो आता मांडो रिलॅक्स करी गे काले म्हणी एक बरो एक जोक सांग रे
2: जोक ये सडन जोक म्हणल्यार केंद्र हांव सांगता तेन्या जोक पुरो सांग जायना तेन्ना बारीक
0: तू चारली चापली नंबर दिसताय रे बारीक कॉमेडी बरी संवसारात पुरो आपल्या गेल्ले गेल्ले कडेन म्हणटा तुका खंय जाल्यार कॉमेडी कॉमेडी कॉमेडी म्हणून शॉन कॉमेडी
2: आणि पहिले जाल्ले जाणे धाकटो असताना तू उठलो जाला ने वडला तुका आता जोक ने सांग्या
0: बरो
2: ये जोक म्हणा
0: आसूच असो
2: दनिया जोक लव बुडचो जायत की अल्टार बुडचो जायत की ना जोर बुडचो जायत
0: हे बरं अरे हा जोक आपले डब फुटाचे हसून हसून पोटात दुखायचे रे टेन्शन पुरो वचायचे
2: जोर बुडचो ने
0: वारे बरो एक जोक सांग म्हणल्या हांव रेडी जाता सांगू
2: ये दनिया जोर बुडसो जोक आसा पळय कोंकणीन जायत की इंग्लिशान जायत की कन्नडान जायत
0: चारली तू एक काले आमचे कोंकणी आहा पळय कोंकणीची कोंकणी कळले असय
2: कोंकणीन तू जोर बुडसो जोक
0: असय जायत गे कोंकणीन असय आमकां कोंकणीन
2: तू जोर बुडसो जोक ये दनिया कोंकणीन जोर बुडसो जोक आसा पळय तो वेज जायत की नॉन वेज
0: नॉन वेज नका रे नॉन वेज नको नॉन वेज जोक सांगला जसा पळय थोड्या मिशांची इडांत आपली एक रस्ताच मागीर दवरले पत्रान बरयतात नॉन वेज नका वेज जायत
2: वेज वेज ना
0: हांव रेडी आसूंक
2: वेज वेज ये दनिया वेजांत प्युअर वेज जाय की मिक्स वेज जाय
0: म्हणजे तांत मिक्स आहे
2: आसा आसा मस्त जराचे आसा
0: तरी एक काम कर रे ಪ್ಯೂರ್ ವೆಜ್ ಸರ್,
2: ಪ್ಯೂರ್ ವೆಜ್
0: ಹಸಳ ಹಸಳ ಪಟ್ಟು ಸಾಕು ಬಿಡ
2: ಏನ್ ದನ್ಯ ಪ್ಯೂರ್ ವೆಜ್ ಅಂತ.

0: ಹೋಗು ತೆನಾಲಿ ರಾಮ ಸೊಸೈಕಿ ನಾ ಬೀರ್ಬಲ್ಲ ಸೊಸೈ
1: ತುಜಾ ಬಾಪಾಯ್ ಸೊ ಒಲ್ಲಿ ಸೊಸೈಕ್ ಓಯ್ಕೆ ಮುಂಟಾ ಪಾಲ ರೇ ತುಜೇಕ್ ನೈ ತು ಕಾಬ ಜೋಕ್ ಸಂಗ ಮುಳ್ಳ ಕಾಬ ಮಾಕ ವಣಾನಿ ಮಾರಿಜೆ ರೇ
0: ಏ ದುನಿಯಾ ತುಜಾ ವಣಾನಿ ಮಾರಿಜೆಗಿ ನಾ ಮೊಜಾ ವಣಾನಿ ಮಾರಿಜೆ
1: ಸಂ ತಜಿ ನಾ ಓಯ್ಕೆ ಮುಂಟಾ
2: ತನೆ ಜೋಕ್ ಸಂಗ ಮುಳ್ಳ ಹಾ ತುಳಿ ಸಾರ್ಲ ಇದಾಚೆ ಕಡೆ ನಾ ತನೆ ಜೋಕ್ ಸಂಗ ಮುಳ್ಳ ತು ಕಾ ಬರೋಕರ್ ತು ಕೈ ಜೋಕ್ ಸಂಗ ತೈ ಗಾಜ್
3: हाँ संगसो जाल्यार एक आमचो एक आसा कळ्ळें
2: खंयचो तो
3: वय म्हळ्यार आळाशेंत आमी जोक्स करचे म्हणटात म्हळ्यार एक आमी वय वय वय आमचो अशें तशें नाटक एंडींग जावन बरो आसता तो आमचे अशें तशें तशें अशें अशें अशें म्हळ्यार लास्ट आपलें लास्ट एंडींग सीन बारी बरी आहा तें म्हाका आपलें म्हजे बाबान मारचें म्हळ्यार स्टोरी नाटक फुडल्या मात करता तशें लोक पिन ड्रॉप सायलंट हॉलांत
2: कोण
3: मावन ना मावन ना तशें आसताना पळय
2: एक उलयन आसा पिन ड्रॉप सायलंटा मध्ये एक फोन आयला
3: पळय
2: हॅलो नमस्कार
4: हॅलो
2: नमस्कार कोण उलयता
4: ಮಂಜೇಶ್ವರ್
2: ರೇಡಿಯೋ ಐಕೊಂಡು ದಾಮೋದರ್ ಅವರ ಕಡೆ ಸರ್ ನಮಸ್ಕಾರ ಪಾತ್ರಲೆ ಸರ್
4: ಅಲ್ಲ ನಮಸ್ತೆ ಸರ್
3: ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ಸರ್
4: ನಮಸ್ತೆ ಇರ್ನ ಪಾತ್ರನಿಗೆ ಏನೊಂದಿಲ್ಲ
3: ನಮಸ್ತೆ
4: ಸಂತೋಷ ಅಣ್ಣ ಜೋಕ್ಸ್ ಮಾತಕ್ಕೆ ಏನ್ರಿ
3: ಅಂದೇ ಸರ್
4: ಲೋಕ
3: ಚಿದ್ದು ನಾಯ್ಕೊತಲ್ಲ ತಿಟ್ಲ ಭುರ್ಗ್ಯಾಂಗ ರೋಡ್ ಲೋಕಾಂಗ ಈ ಹಾಡ್ ಜಾಲ ಭುರ್ಗ್ಯಾ ರೆಟ್ಟಾ ಭುರ್ಗ್ಯಾ ರೆಟ್ಟ ನಾ ಪಳೆ ಪೈಲ ಗೊತ್ತ ತಾಳ ಎಕ್ಲ ತಾಳ ಭುರ್ಗ್ಯಾಗ ಎತ್ತೋ ನಾ ನಿಪ್ಪಲ್
2: ತಿಟ್ಲ
3: ಬಾಪೋ ಯಾರ ಕೊಂಡಿಂತ ಎಲ್ಲ ಹುಡುಗಿ ಅರೆ ಕೊಡ್ರೆ ತೋ ತೆಲ್ಲ ಅನೇಕ ತಾಳ
0: ತಾಜ್ ಎತ್ತೋ ನಾನ್ ತೀ ಏಕ ದೀ
3: ಜೋಕ್ಸ್
2: ಆನ್ ದ ಸ್ಪಾಟ್ ಆನಿ ತಾನೆ ಹೊಡಲ ಐಕಲ ನಿಸಾರಲ ತುಜೆ ಕಡೆ ತಾನೆ ಅನೇಕ ಉಲಯೋನ ಆಸ ಕೋಣ ಆಸ ಪಳವೆ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ
5: ಹಲೋ
2: ನಮಸ್ಕಾರ ಕೋಣ ಉಲಯ್ತಾ
5: ಹಾವು ವೆರನೆ ಕಡಿ ಕೋಸ್ತಾ ಬಚ್ಪೇತಾ
2: ಹಾವು ವೆರನೆ ಕಡಿ ಕೋಸ್ತಾ ಉಲಯ್ಯ ಉಲಯ್ಯ ಕಶ ಆತಮೆ
5: ಆಮಿ ಪ್ರಿಯಾ ಸೌ
2: ಹಾ ರೇಡಿಯೋ ರೈಕ ರೇಡಿಯೋ ರೈಕ ಕೋಣ ಸಾತ್ನೆ ತುಮಿ
5: ರೇಡಿಯೋ ರೈಕೋನ ಸಾಮ ರಿಕ್ಷಾ ಕಡೆ
2: ಉಲಯ್ಯ
5: ರಿಕ್ಷಾ
3: ನಮಸ್ತೆ
5: ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ಬಾರಿ ಬರೀ ಜೊತೆ ಐಕೊಂಗು
3: ಹೇಗೆ
2: ಫೋನಾರ ಮಣಿ ಉಲಯ್ತಾಗಿ ನಾನು ರೇಡಿಯೋ ಮಾತ್ರ ಲೈತಾನೆ
3: ಬಾಯರ್ ಬರ ಮೇಲೆ ನಾನು
2: ಫೋನರ್ ತೋಸ ಉಲಯ್ಯ
5: ಸದಾ
3: ಪೋಳಂಗ ಮೇಳಿ ತುಜ್ಯಾ ನಾತರ ಸಂಗಾತ ತುಜ್ಯಾ ಭುರ್ಗ್ಯಾ
5: ಸಂಗಾತ
3: ದೇವ ಬರ ಕಂಡ ಮೇಲ್ಟಲ್ಲ
5: ತುಮಕ ಹಲೋ ಹಲೋ ಕೋಣ ಉಳ್ತಾ
3: ಕುಕ್ಕ ಕಸ ಆಯ್ ಹೇಗೆ ಸೂಪರ್ ಹೇಗೆ ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಓಕೆ ಪುತ್ತ ಜಾಯ್ ಜಾಯ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಕಿಸ್ ಕಿಸ್ ದಿ ಕಿಸ್ ದಿ ಯಾಳೆ ರೋಷನ್ ಅಂಕಲ್ ಮುಂಟಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು
2: ಬಾರಿ ಬರೋ ದೇವರ ಮೆಳ್ಳು ಮೆಳ್ಳು ಮೆಳ್ಳು ಪುತ್ತ ಹಿಂಗ ಬಾಗ್ ಆ ಬೋಲ್ಸನ್ ಬರ್ತಾರ ಅಂತ ಪಡ್ಲಾ ಕೇಸ್ ಬಾಯ್ ಸಿ ಯು
5: ಬಾಯ್
3: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಪುತ್ತ
2: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಅಳೆ ಪಳೆ ಕಿತ್ಲ ಬರೋ ನಾ ತಗೊಳೆ ಕೀಸ್ ಇದೆ ಅದಕ್ಕೊಂದು ಬ್ಯಾಗ್ ಅಣ್ಣ ಇಲ್ಲ
3: ಓಕೆ
2: ಹಂಗ ಸರ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಪ್ ಕಾಮಿಡಿ ಅಚಿವಿಷನ್ ಸರ್ ಒಂದು ಸಾಯಿ ಮಕ್ಕ ಬಹುಶಃ ಆಮ್ ಕೊಂಗಣೆ ಅಂತ ಉಣೆ ಅಸೋ ಪ್ರಯೋಗ ಬೆಳೆ ಒತ್ತು ಅನಿ ತಕ ಬರ್ಗಲ ಸಮ ತೊಡೆ ಮುಂಟ ತೂ ಒಪ್ಪತ್ತಾಗಿ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಪ್ ಕಾಮಿಡಿ ಬರ್ಗಲ ಸಾಗಿ ಆಮಿ ಮುಖಾರ ಹೊಸ ನಾವು ಮಳೆ ಅಂಚೆ ತೆಗೆ ಉಣೆ ಪೋಣ ಸರ್
3: ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಪ್ ಕಾಮಿಡಿ ಮಳಾರ ಒನ್ ಮೆನ್ ಶೋ ಎಕ್ಲಾನ್ ಕರ್ಸೋದು ಮಳಾರ ಅತ್ತ ಕೆಲ್ಲ ತನ್ನ ರೆಡ್ಚೆ ತನ್ನ ಬೊಮ್ಮಾರ್ಚೆ ತನ್ನ ಉಲ್ಲೋಚೆ ತನ್ನ ಅಸೋಚೆ ಮುಂಟ ತ್ಯಾ ಟೈಪರ್ ಕರ್ತಾರೆ ಪೂ ನಾ ಮುನ್ ಸಂಗ ಜಾಯ್ನಾ कित्याक जायना. प्रॅक्टीस केल्यार बरे म्हळ्यार आमच्या तरणाट्यांक आता इंट्रस्ट ना
2: एक कॉन्सेप्ट
3: उलोवचे आसा खंडीत भुरग्यांक आसा. आता उदाहरण सांगचें ना सरकार भांगार भांगार मातये पंत आसा न्ही कितें ते नग जावन आसता ते वयर काडून मागीर
2: उज्यांत
3: घालून पेटोवन मागीर ते नग करचे तशेंच आमच्या भुरग्यांच्या देवान मस्तू तालंत दिल्या ते खंयताल्यान म्हणून सोदून काडचें काम आमचे आमी सोदून काडचे ते खेळ्यार खंडीत स्टँड अप कॉमेडी करीत कित्याक करूं जायना.
2: आणि वय लोकांनी म्हणजे असा वय जायत्या कॉमेडियन्सांक तांचीच म्हणजे ताळ्याची सोबाय असता तांतू तुझी सोबाय वेगळीच ताळ्याची हे कितें तुवें नर्चर केलें या जल्मातून तुका आयलें
3: जल्मातून म्हजे माय पयले आमी वालतर
2: वताली ताळ्यांत
3: ना ना म्हजे मायन विचारले ताळे एक्टींग करून घरा येऊन पावताना पहिल्यांचे प्रमाण कडे तशें न्ही हांव मागीर न्हिदता न्हिदल्या कडेन पण हात पाय पुरो उडी चलो कळ्ळें आंग पांग पुरो उडोवन देखून मायन म्हणजे स्टेजीर बुडकारां घालताय ताजे रंगे नात पाय उडयताय म्हणून मायन म्हाका आपोवन व्हरून फटकी काडचाली ते लिस्ट काडची म्हणटा तशें काडचें आसली पूण ते आमी आमकां ते जल्मातानंत आयिल्ली सोडल्यार मागीर आमकां मागीर कोणी दिल्ली ना ती
2: तेन्ना दोडोदा उलोवन आसलो ओशा तुजे तो सुरू जालें हे तालेंटाचे भांडार तुज्या कुटुंबाक या तुज्या जनरेशनाक या तुज्या आदी आसले ते
3: सांगले तुका बाबू म्हळ्यार ते येवचे सडो जाण थोड्यांक मटवाणी पुरो मस्त आसूचे जोक्स पुरो सांगचे ते देणे आसता थोड्यांक स्टेजीर कळ्ळें थोड्यांक आनी दुसऱ्या कडेन
2: पूण रिक्षा जर भायर मेळ्ळो जाल्यार लोक ताका हे कॉमेडियन म्हणून ओळखना म्हणल्यार अशें अशें स्टेजीर पळोवन कॉमेडियन म्हणून तर भायर ते व्यंग्य कॉमेडी करूंक वचना तुका सादो मनशा बरें नॉर्मल आसा थोड्यांक ते स्टेजीर थोड्या कॉमेडियनांक भायर लोकां मोदें पळयताना असो
3: घेतले थोड्यांक आवड सभेर पुरा मस्तू उलोवचे आसूचे ते जायना आसता पयले आदले मटवानी प्रदर्शन आसले कळ्ळें कोणी एकलो पळय एक कॉमेडियन तांणी लोकांक आसूचे उलोवचे तशें आसता
2: ताचे हाव भाव पळोवन
3: तो स्टेजीर करना
2: पूण तो एक कॉमेडियन
3: कॉमेडियन त्या सभेक कॉमेडियन
2: मिमिक्री करचो कॉमेडियन असता रिच म्हणजे सरोज साय तू स्क्रिप्टाक मान्यता देता बहुशे आम्ही म्हणता आमचे जोक्स आमचे नाटक स्क्रिप्टच्या परी देतून भायर येणार थोडे पटी मेमोरी पळयला हे खंयी एक डायलॉग खंयी भायर चलता तो आमकां कळटा कित्याक म्हळ्यार थोड्या जाणांक ताची माहीत आसल्या कळटा पूण तुमी फाटी ओडना थंयच धरता रेल थोडे पटी आपण अनेक रेल आयले म्हणजे ट्रॅक सून अनेक कडेन रावता पुरतून फाटी त्या ट्रॅकाक येता वय रिवर्स रावता तशें तुमच्या पंगडान पळयला आमी थोड्या नाटकांनी पळयला पूण थोड्याच्या निर्देशनांत तें तशेंच वसाचें मुखार रेल आयल्यार रावन हेडफोन थंय त्या ट्रॅकार रावता तुमी म्हणटा भायर वचो नाकात म्हणटात खंयचें बरें
3: तें बरें म्हण सांगिना कितें म्हळ्यार आपलो एक कलाकार म्हणटा ना तो प्रॅक्टीस केल्ले तेंत करून सजे म्हणना आतां तुका आपलो एक स्टोरी आसा त्यात स्टोरी तुकी तो सजे म्हणना थोड्या डायरेक्टरांक जायचे थोड्या डायरेक्टर अशें अशें आसा एंडींग थंय ती कळ्ळें आतां तुका एक पेजी डायलॉग आसल्यार कळ्ळें तो एक पेजीत तुवें बायपाट करून असाचे म्हणना
2: तुका पॉयंट्स आसा
3: पॉयंट्स आसल्या पुरो तुवें म्हळ्यार तुजे त्या लोकांनी मुखार मेळ्ळ्यार म्हळ्यार तो मारून मारून मारून मारून मारून व्हरून एंडींग करून थंय रावी
2: क्लायमॅक्स सेम असा क्लायमॅक्स सेम असा आणि तुझो एक नाटक असो पंचिंग डायलॉग अक्रेसो दत्त पडलाजे म्हणून तो एक सब्जेक्ट असतात
3: दल्लाची पुरी ती स्टाईल ताका म्हळ्यार ते एक पेज जाल्यार आपण तेन्ना सांगून
2: वचना खंय वच
3: तूं आपण तांतून तूं राव आनी कंटिन्यू करूनच आतां तुळू जर नाटक जाता तशेंच न्ही
2: तुळू ते खंय खंय पावता ते
3: हय मागीर पावता एंडींग पावता तेंत
2: आतां वॉलेंशिया गेल्यार रिचम भाई धर म्हणटा तो डायरेक्ट तो एक्चुली नाटक डायलॉग
3: तांचे कितले बरं आता
2: ऑन द स्पॉट उलयता आनी तुका तो तांच्या गांवच्यांक इनवॉल्व करता
3: तुमी पेजीन काय मुखार पेज तांचेच घालता
2: हय सजी भाजी पुरो ऑन
3: मागीर लास्ट इंत पावता
2: हय लास्ट पावता म्हाका आतां विचारूंक जाय रिचम एक आमच्या कोंकणीत हे आसले कोणे पण गे अशें म्हाका बघचें आसा कितें जालें आमची कोंकणीचे जोक्स ते बरे आसाचे पेंटा सकल असो नजो एक राजकीय मुखेल्यांक आपडूंक नजो दोन आनी लोबाघरांक आपडूंक नजो तीन या धर्माक आपडूंक नजो चार पूण आसय जे तुमी आसय जे म्हण पूण आमी तेत्त तरेत नाटक भोवशे तुळवेंत कलाकारांक तांणी एक ओपसून दिल्ल्या वेळार ते ऑन करता तांचो पूर आसता तांचो सगळ्यांक ह्या पडच्या पडटा ते मुखार उडोवन उडयतात पूण ताका आमचो लोक बरो आसता पोट बरो नासता पूण आमच्या कोंकणी कलाकारांनी ते करूं नजो कशें
3: आपण मस्तू पटी उलयला हांव मेल्लो मोर असं आमच्या डॉलर आमच्या कोंकणीत असं म्हणजे आमच्यात खाणाक आमच्या कुडीच्या इस्पाक हे करून दवरला
2: अटॅक करून दवरला
3: वय बरं आता सांगेत घेणार गुत्तू ना थोडं सांगतो तुम्ही तू चिंतून पळ आता चाकली म्हणू जो पंपलेट म्हणू जो मग केळी म्हणू जो लाडू म्हणू जो कळलं बरं आमच्या मनुष्याच्या अख्खा कुठे करतो ते दोरलं आम्ही स्टेजिंग म्हणू जो स्टेजिंग कॅमेरा प्रॅक्टिस करता चांगल्या राहा
2: पडलं
3: सिस्टम बरं होतो पाकिस्तान
2: तसे
3: राजकारणी असत ते
2: भुरगी असतात
3: पण तुळून चलता
2: तुळून कितले आले तो लोक असतात
3: ऍक्च्युली असं म्हणलं राहा पळय डबल मिनिंग असल्यावर मात लोक असतात आताच्या काळात नाल्यार आपण असं इल्लेशे कष्ट तुम्ही चिंतो
2: ओके छापरसो दिसतो कर्नाटक त्यात एक आमच्या एडीसी केरीन अभिनय केलेला असा कुवाळ्याचे वाल
3: म्हणताना
2: तो बरो नाटक थंयसर कुवाळ्याचे वाले की एक
3: कुवाळ्या पडला पडला मरसाने सुरू का पडला त्यात शिवलो आम्ही कुडले म्हणजे मरस म्हणतो पादरी का पडलं तांक काय असं जाय
2: सगळ्यांगे
3: आता ते कुवाळे ते नीज तू का ना चिंता येते तू वाईट चिंता झालं वाईट साहेब
2: ते तुझ्या शक्ती वगैरे
3: तुझ्या शक्ती वगैरे तुझ्या कुवाळ्या म्हणजे ते कुवाळ्यात तिने देखून आम्ही काय झाला वापरतो कुठलो बरं झालं म्हणून आम्ही
2: अंगे कुलो येऊन असा हॅलो नमस्कार
6: हॅलो नमस्कार
2: कोण उलयता
6: रत्नशेट्टी
2: उलय उलय उलय आमचं सिकेराम असा तुझ्यात अक्षर असो तुझ्यात अक्षर असो
3: रत्नाकर शेट्टी
2: रत्नशेट्टी आर एस चुरीची शिखर आर एस
3: नमस्कार नमस्कार
2: नमस्कार
6: पात्र
2: म्हणले पात्र मॅडम
6: पात्र
2: पात्र
6: धन्यवाद
2: खुशी आहे दादा पण रंडा ओके ओके सोल मॅडम
3: थँक्यू थँक्यू
2: सोल सो रत्नशेट्टी म्हणत आहे आर एस बारी मॅच ने रिद्धी शेखर रत्नशेट्टी बारी खुशी झाली हंगा सर उलो ना त्याच्याकडे तसे आमचे एक तू एक असते ते उणे पण म्हणून
3: म्हणजे
2: मलगड्या मनशाने ते
3: आता देऊन
2: ते गेले अरे कोंगणेत नाटक ओके आधुनिक युद्धांनी कोंकणी नवे प्रयोग घेऊन असतात नाटक निनाजम शैलीचे नाटक घेऊन असत भविष्य बरं म्हाका म्हणून बघता तसलं एक नाटक काल्पनिक जाऊन येतात तुझे कडे सराव साहेब डायलॉग रेकॉर्ड करणं स्टेजर मॉक ऍक्टिंग म्हणतात नाटकाचं आता ते नवे प्रयोग सुरू झाले असत थोड्या पंगडांनी केले असत हे कितले एका कलाकाराक त्यांचे स्वंत तालंत बाहेर हाडूक अवकाश करून देतात की आता बांधून घालल्या बरे संकलन घालल्या बरे
3: हांवें सांगचे लागता संकलन घाल्ले पर्यंत की म्हणून कितें म्हणल्यार तुजे डायलॉग उठ तुजी बॅड बॉडी लँग्वेज आनी पुरो भायर सोडल्यार तुवें कोणेंगे रेकॉर्ड केल्ले तुजो तो ताळो जाल्या रे तुवें ताळ्यांत तुवें कर मागीर तुजे हे वोंटाचे हे पुरो लिप्स हे पुरो वयर सगळ्यांत जावन तुजे एक्शन दुसरे जाता
2: कोण गी प्रधानी कोणाच्या प्रधानी कंट्रोल जाल्ले
3: ते म्हाका तितलें बरें म्हणून दिसना रेकॉर्ड पूण लोकांक समा आयकता म्हणून मात्र एक सोडल्यार मागीर तातूंत विशेष कलाकारांक कांय प्रोत्साहन
2: तशें प्रधान व्यक्ती सो ते एक हात दामून धरल्या बरें जाता
3: ताका धार्मीक नाटकां जाता
2: धार्मीक नाटक
3: लावणी आमी नाटक करता धार्मीक नाटकान बार बरो कित्याक म्हणल्यार स्टेज पयसो आसता लोक दिसना एक्टर दिसना लोक एकाडे असतात त्या वेळार ते बरें
2: डायलॉग ऐकता
3: डायलॉग क्लीन ऐकूनचे
2: बरं साऊंड सिस्टम आणि पहिले बरे नातले त्या वेळार ओके हंगसर तुम्ही जायते सांगले तुझ्या पतीने विषय सांगले तुझ्या कुटुंबातून तुका म्हणलो सांगत तुवें सांगलो असा आणि साहित्य संस्थेत रिचा मांक मान प्रशस्त्य कशो म्हणजे मिळले असा
3: शस्त म्हणजे डॉन बॉस्कोला मान केला आमची इगर्जी पुरा मागीर आमकां दोन पटी बेन्नी समसो ताणें सन्मान पुराय केला तशें इल्लें इल्लें स्थान मान मेळ्ळें आमी स्थान माना खातीर करचें न्ही हें कळ्ळें आमकां स्थान मान सुचून येता म्हणटा पळय तशें
2: ओके
3: आमकां हे पटी ए आसयांत तू एक
2: ट्रॉफी मेळ्ळी आसा तें पॉयंट कशें जालें जायते तुमी आतां तुमचे जोक्स थंय जिवंत आसात अजुनूय कोणाक रिचा मांक पळोवंक जाल्यार युट्यूबार पळोवं येता
3: बसता आमचे मागीर आमी हे एक असल्यार एक ना पण ते नाटक असा सोफिया असा मागीर मकाय ना तुकाय ना आता ते स्टार्ट झाले परतून कोरोना दरम्यान आमकां बंद करून दवरलें ते बंद हाडून
2: घालें
3: आता आमी परतून प्रादिपान येवन फोर परतून शुटींग आनी करून आता परतून दैजी वर्ल्डांत दैजी टिवीचेर
2: प्रसादांचेर म्हाका हें सर आतां लोक म्हणटलो रिचाम कसो दिसता घेवन एक तांकां एक तुजी झलक दवरता रिचामान केदाळे मोठ्ठे खेस करतरचे मोठ्यो मिश्यो दवरच्यो एक ओहकलो तो दवरता हासनंत आसता व्हडले कान आणि एक बॅग त्याच्या कडेन आसता आणि ती त्याची एक सवय आणि रिचामाचे फेवरेट खंयचे खाणान जेवणांत पुरा एक ಕಾಲಂತ ಕಾಲ ವೈಕ್ ಮಸ್ತ್ तुका नाटक बेजार हाडलो नाटक खंयचो नाटक त्या नाटकान म्हज्या अभिनय समाजा ना या म्हाका आनीक बरें करूं येता आसलें म्हळ्यार जिनियेंत
3: आमी कदाळ बेजार म्हूण नंतर ना म्हाका ल्हान एक्टिंग दिल्यार हांवें तें बरें करीचें
2: भलायकेचे प्रोब्लमा लागून या कितें कितें दिसता तुजी हुशार नासतना खंयचो नाटक एक तुजे येता जाल्यार तो तुका जाय जाल्लें प्रदर्शन दिवंक जावना
3: म्हळ्यार
2: तशें जाल्यार तुका ते संतोशाची गणितांत आसा ओके तुका खुशी दिल्लो नाटक तुवें दोळसो सांगलें तुजो फेवरेट अभिनय या अभिनेत कोण आसा तुका मोगा असो ताका तूं फॉलो करताय तुजो रोल मॉडल चार्ले शिकर
3: अशी तशी नाटकांत पहिले तो ताणे डॉक्टर रोल केल्लो आणि ताचे साबार नाटक पडलं कळलं मस्त पळयलं ताजे नाटक सांगतो ताणे घरान पुरायगी डायलॉग असा
2: मिमिक्री करताय घरान
3: पुरायगी ताणे डायलॉग आमचा तो आमच्या काळजान आता असा डायलॉग तो आता हुशार ना जाल्यार मस्त ताणे चेंज केल्लो पूण ताणेच केल्ले बरे येवना
2: रोल
3: चार्ले मागीर एडवर्ड कॉर्डर विन्सेंट पिकाम
2: अभिनय
3: डॉल्ला डॉल्ला एक्टिंग
2: पोटाच्या ग्रासा खातीर तुवें सांगले पिग्मी कलेक्शन करताय हाच्या विशयी थोडे सांगीत घे पिग्मी म्हळ्यार काले या पिग्मी म्हळ्यार अशेंच तुजे बॅग भरता गी आनी तुवें कितल्या बगला बगलांनी वसाचे पडटा आनी कश्टांचे काम तुजे सांग
3: वय खंडीत हांव पिग्मी म्हळ्यार आमी पावसाक बिजाचे युवाक मागीर दगी काबड गांवांत थंड जावन आमी वसाचे पूण तिणी आमकां वसा जातो पड तिन्ही टायमार कळलं पिग्मी मीन्स काय एक 100 रुपये तुका उत्पाद असल्यार तुवें तांतू एक 2 रुपये की 5 रुपये पहिले 4 आणे आले सिंडिकेट बँकां सुरू करताना 4 आणे पिग्मी दिसाक भरताले कळलं तांतू ते 4 आणे कुडसून तांणी तांचे 2000 मागीर तांचे काय वेहिकल भुरग्यांनी शिकाप पूण तांतून करचे
2: असेल
3: ताका म्हणटात कन्नडान गाज आसा
2: आनी कुडीदारी हाडला
3: तशें ताका म्हणटात पिग्मी तांतू हांव पळयन जाय की म्हज्या बायलो भुरग्यांक हांवें सिंडिकेट बँकांत आसताना मोतोडो वर्सां म्हाका सिंडिकेट बँकान शीत दिला म्हणून सांगीत
2: कळ्ळें गव्हर्मेंट काम न्ही
3: तशें एजंट जाल्यार आमी एक सांगात आसले एक माया मोग एक कोटान आसले सिंडिकेट बँकान कांकणाडे ब्रँच आमचे मॅनेजर जावन स्टाफ जावन बरो
2: पिग्मी कलेक्शन
3: आमच्या कॅनरा बँकाक तांचेर तितकें इंट्रस्ट ना
2: लोकांक मेळाचे ना कितें
3: आनी
2: तुकाय कितें उरायचे
3: म्हाकाय उरायचे लोकांक मेळाचे
2: 100 रुपया 1 रुपया उरना जाल्यार 50 पैसे उरल्या तुवें
3: हांवें काले गेले आमचो चेअरमॅन आसा अनिल बाबू ताज्या सांगले तूं भिये नाका साहेब ते रिझन करून सिद्धांक येवन आलो
2: आमच्या बँकान
3: तूं येवन दिलो कळ्ळें आतां 95% म्हणजे कस्टमर ते कांय जाल्यात
2: डायवर्ट जाले
3: जाल्यात कळ्ळें तशें जाल्यार पीक मी मिन्स काल तांत म्हळ्यार ना 1-1 रुपये 2-2 रुपये आता 50-100 जाल्यात पूण शेताळ 4 आणे म्हळ्यार वाडले आता 100 म्हळ्यार वाडलेत तांकां 100 जाले काम तूं एकलो सगळो म्हयनो बसी जाल्यार 3000 जाले 3000 गुणी सद्या रडू तशे चडटात पयशे
2: मस्त
3: जाणांनी कारांकान गेल्ली तांचे 2-व्हिलर कान गेल्ली
2: भुरग्यांचे काजार केल्ले ओके पूण रिचम आनी कितें तुजे उलोवंक आसले पूण टायमाचे वेळाचे बंदड आसा 5 जाली वरां कशी वेळ मुक्त जालो म्हण ना 1 घंटो आमी कसो उलोवन गेलो म्हण ना आज तूं रेडिओ सारंगाक आयलाय 1 घंटो आमी इल्ली पासायो मारल्यो इल्ले तुजे पिग्मी जावन पयस गेलो हितू तुजो वेळ हो भायर असो आनी दुसरें तुजे कुटुंबां जावन इल्लो पयस रावलाय तुजे जिनियेक फाटी एक गुंडायेची नदर मारली हांवें कितें केलां जिनियेंत कितें जोडलां या कितें म्हाका नांव आयलां जाल्यार अशें अशें जालां आनी म्हज्या भुरग्यांचो तो कोडास आयलो आसा या 1 घंट्या भितर कशें भोगलें रेडिओ सारंगाक
3: बरें खुशीची गजाल म्हळ्यार आमच्या जिनेची एक गुंडा येता उस्तून हाडची रीत पळयता तुजी म्हाका बार कशी जाली म्हळ्यार आमकां एक उडास येता म्हळ्यार हांवें चिंतून ना हांगा येवन हांव अशें उलयन म्हणून पूण तुवें ते बडी घालून उस्तून उदक काडचे आवड ते म्हाका बार कशी जाली हांव रेडिओ सारंगाक जाय की देव बरें करो म्हणटा अशेंच म्हटल्या आमच्या कलाकारांकडे तू येशून तापून तांचे जिनी विशांती रिलेशन समजूंक समजयल्या रे लोकांक कळटा आमचे जिनी काले आमचे एक्टिंग काले आमचे नटन काले पुरा कळटा तांचे जिनी विशांत ताच्या भुरग्या विशांत आता एकल्यान फोन करून विचारले आमकां तुम्ही रडटात की असतात पूण खंडे जाण हांव रडना
2: थोडे कलाकार रडटात
3: खंडे जर रडटात रडचे कलाकार मस्तू जाण आसात तांचे पिडे विशांत तांच्या घर घर नसताना असतात
2: पूण रिणार असतात
3: थोडे खंडीत खंडे तशें आमी त्या कश्टार पडूं ना देवाचे दयेन ताका हांव देवाक अर्घा दिता आनी तुमकां सारंगाक हांव रेडियो सारंगाक हांव देव बरो करूं म्हणटा
2: मुगो आयकोपेनो रिचमाच्या आयच्या संवादांत म्हाका मेळ्ळें लिसांव आनी तुमकां मेळचें लिसांव कलाकार कालेर पात येवन रावा नाका कलाकार तूं कालेर पात येवन रावा नाका ती तुजी कला मात तूं वळखोवन काण घे पूण ती एक खरोच मात वळखोवन काण घेवन तुज्या वृत्तेक तूं मान दी काम तें ल्हान जावं दी व्हड जावं दी तें काम तूं कर तुजो संसार तूं बसय तुजो फुडार तूं बसय खंडे जावं रिचामान हें केलां ताच्या मेमरी पंगडाच्या सांद्यांनी तेंचं केलां कालेर ते पात्यो रावनात पूण काला तांकां मुखार व्हरून गेल्या मात्र पूण तांचो पोटासो ग्रास तांणी जोडून तो तांचे कुटांब तांणी बसयला आसतना मानेस्त रिचर्ड सिक्वेरा आमी मोगान म्हणचे ताका रिचाम या सिकेराम ताका आयच्या दिसा वेळ कर नेऊन ह्या एका घंट्यान ताणें जायते होगडायलां जावंक पुरो पूण जायते तुमी ताचे तो जोडून घेतला ताच्या उतरांनी ताणें हसयल्ल्या त्या गणितांनी ताच्या जिनीक पळयताना इतलो एक मलद एक वेळ ताणें सारल्या खातीर रेडिओ सारंगाचो निर्देशक बाब मानादीक दोतोर मेलविन पिंत निरुडे आनी सर्व शिबंदी वर्गातर्फेन तुमच्या आयकोप्यातर्फेन हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा सांगातच येवच्या सोमार दीस परत मेळटा अनेक सैर्या सांगता रिचम असो संवाद आयतारा दीस संजेर आमी 4 वरां 5 वरां परतून प्रसार करता तो आयकूंक विसरं नाकात आयकत रवा रेडिओ सारंग 107.8 FM रंग रंगालजीनी रिचम देव बरें करूं
3: देव बरें करूं
2: बेसांव दी परतून
3: देवाचे बेसांव
2: आयचो संवाद कोंकणी मातयेंत आसात साबार पाळां संस्कृतीची मुळां संवसाराच्या शिमापुर्यांत विस्तारल्यान कोंकणी बाळां हाचे मोलादीक सदरपणस
7: ताळो आनी उमाळ